ഹായ് ഡിയർ ഫ്രണ്ട്സ്, വെൽക്കം ടു ലംഹെ പ്രോഗ്രാം വിത്ത് മീ യുവർ ആർജെ ചേതൻ. സജീവോ മനുഷ്യ സമേത സഭി ജീവ ജന്തു കെ ശരീര മേ ജൈവിക ക്രിയാവോ യാനി ബയോളോജിക്കൽ ഫംഗ്ഷൻ കെ സഞ്ചലൻ കെ ലിയ ഊർജ കി ആവശ്യകത ഹോതി ഹൈ. യേ ഊർജ ഭോജൻ സേ പ്രാപ്ത ഹോതി ഹൈ. സജീവോ ദ്വാര ഭോജൻ പോഷക പദാർത്ഥ കാ അന്തർഗ്രഹൻ ഭോജൻ കോ ശരീർ മേ പഹുചാനേ കി ക്രിയ പാചൻ അവശോഷണ ഓർ സ്വാഗീകരണ കർണ എവം അപച പദാർത്ഥ കാ പരിത്യാഗ കർണേ കി സമ്പൂർണ പ്രക്രിയ കോ പോഷണ കഹത്തെ ഹൈ. ഊർജ ഉത്പാദൻ ശാരീരിക വൃദ്ധി ഓർ ടൂട ഫൂട കി മരമ്മത് കെ ലിയ ആവശ്യക പദാർത്ഥോ കോ പോഷക പദാർത്ഥ കഹത്തെ ഹൈ. ഹമാരെ ആഹാര മേ ഐസെ ഫൂട ശാമിൽ ഹോനെ ചാഹിയേ ജോ സഹി മാത്രാ മേ പോഷക തത്വോ കി ആപൂർത്തി കർ സകേ. ഇസ് തര കെ ആഹാര കോ സന്തുലിത ആഹാര കഹാ ജാതാ ഹൈ. ഊർജ ഉത്കോ കെ രഖ രഖാവ് ഓർ ശാരീരിക ക്രിയാവോ കെ ലിയ ഹർ വ്യക്തി കോ ഛേ പോഷക തത്വോ കി ജറൂരത് ഹോതി ഹൈ, ജിസ്മേ പ്രോട്ടീൻ, വിറ്റാമിൻ, കാർബോഹൈഡ്രേറ്റ്, വസാ, പാനി ഓർ ഖനിജ ശാമിൽ ഹൈ. ആയേ വിസ്താര സേ ഇൻകെ ബാരേ മേ ജാനതേ ഹൈ ആജ് കെ ലംഹെ പ്രോഗ്രാം മേ ആപ്കെ ആർജെ ചേതൻ സേ. ദോസ്തോ आपके सुझाव, सलाह और फीडबैक के लिए आप हमें कॉल या मैसेज कर सकते हैं. हमारा नंबर है 09515227039. आई रिपीट 09515227039. हमारा ईमेल आईडी है feedbackamc1@gmail.com. आई रिपीट feedbackamc1@gmail.com. प्रोटीन शरीर के पोषण के लिए प्रोटीन एक बहुत जरूरी न्यूट्रिएंट्स है जिसका सेवन हर किसी को करना चाहिए. हमारे शरीर को अच्छे तरह से काम करने के लिए मांसपेशियों के निर्माण तथा हमारे शरीर की कोशिकाओं को बनाने और सुधारने के लिए प्रोटीन अत्यंत जरूरी है. साथ में प्रोटीन हमारे शरीर की ऊर्जा का स्रोत भी है. प्रोटीन के समृद्ध स्रोत में अंडा, मछली, मीट और बीन्स शामिल है. प्रोटीन शरीर को अमीनो एसिड्स प्रदान करता है. विटामिन, हमारे शरीर को विटामिन की बहुत ही जरूरत है. यदि किसी भी कारण कोई विटामिन हमारे शरीर को न मिल पाए तो हमारे शरीर विटामिन जनित रोगों से ग्रस्त हो सकता है. विटामिन वह पदार्थ है जो आपके शरीर को ग्रो करने में मदद करते हैं. यह आपके इम्यून सिस्टम को मजबूत करते हैं तथा कोई बीमारी न आए. ज्यादातर विटामिन हमें फल और सब्जी से प्राप्त होते हैं. मिनरल्स एक अच्छे न्यूट्रिशन है. कुछ महत्वपूर्ण मिनरल या खनिज हमारे शरीर के ठीक ढंग से काम करने के लिए जरूरी होते हैं. ये न केवल शरीर के मेटाबॉलिज्म को सही करते हैं बल्कि आपके स्वास्थ्य को भी अच्छा रखते हैं. इसके स्रोत में फल, सब्जी, डेयरी उत्पाद, मांस और मछली शामिल है. कार्बोहाइड्रेट के रूप में स्टार्च या मन प्रमुख भोजन पदार्थ है जो कई तरह के खाद्य पदार्थ में पाया जाता है. आलू, साबुदाना, चावल, साबुत अनाज, पास्ता, रोटी, मक्का आदि में पर्याप्त मात्रा में कार्बोहाइड्रेट पाया जाता है. इसे खाने से शरीर को ऊर्जा मिलती है तथा यह पाचन में भी महत्वपूर्ण भूमिका अदा करता है. वसा